Lebensart wird gewiss Mane. Lebensart so sehr gewiss Nein. Lebensart so Buren Mole. Lebensart so sehr zum Awe. Gurbazan Anand Manjago. Is Prabhu Mula Manom Visare. Preman Murtu Tako Jyapa. Tise Janman Sada Jure. हे मन मेरे तुला शिवराज नानक जाप जपे जब सोए आप गुआए सो आए गुण गाओ प्रभु दया के कमल विदास प्राव दया के मातु तमोए